0: देखे तो दो चुपेरा मां ने लिखा चुके थे बाटक तेरे बूथे ते तू हुन कर या
1: Keep it on the voice of the city, CJMR 1320.